0: This is Radio Marxist.
1: 您好。
2: Assalamualaikum.
3: Came to Mauritius.
4: Namaskar.
5: ஸ்ரோத்ரந்தரிக்கு ஹிருதயபூர்வக நமஸ்காரம்.
6: உங்கள் அனைவருக்கும் வணக்கம்.
7: Radio Mauritius par dil se swagat hai aap sabhi ka.
8: स्वर तरंग
9: स्वर तरंग
10: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम. स्वर तरंग कार्यक्रमामध्ये आपापले स्वागत असो. तर मी आशा करते आपण ठीक आहात, मजेत आहात अँड ट्युनिंग करीत आहात ऑन MBC रेडिओ. तर सिखो अर्ध्या तासाचा कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी. तर नक्कीच साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. तर सुरुवात करूया आजचा कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने.

तर सिख अप्रतिम सुरुवात झाला आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रमाचा. तर कार्यक्रम पण चालूच ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी जी तुम्हा सगळ्यांसाठी निवडलेली आहे.

0: रसिको हसत रहा, कारण तुमच्या हसणं कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आणू शकते. तर कीप स्माइलिंग आणि यापुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.
1: हे चाल

तर सिखू याच गाण्यासहितच आपण कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर अनेक अनेक धन्यवाद आमची साथ दिल्याबद्दल. नमस्कार, शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हॅलो श्रोतृ, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतृ, 4:04 झाली आहेत आणि नेहमीप्रमाणे 5 मी तुमची साथ देणार आहे। तेव्हा श्रोतृ, तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजचा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। श्रोतृ, कार्यक्रमाची सुरुवात करूया, ऐकूया पहिलं गाणं, टेकन फ्रॉम द मूवी सैरात, तेव्हा याचा आस्वाद घ्या।

दूर करण्यासाठी निवांतपणे या क्षणी कार्यक्रम चालू ठेवूया. येस, तुमच्यासाठी वाजत आहोत पुढचं गाणं फॉर दिस निवांत वेन्सडे आफ्टरनून. येस, निवांतपणे कार्यक्रम चालू ठेवूया. ऐकूया स्वप्नील बंदोदकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं. एक अत्यंत लोकप्रिय गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत. गाण्याचे बोल आहे राधा ही बावरी तेव्हा, याचा आस्वाद घ्या.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रुतनो, आठवड्याच्या मध्यावर आलेली ही बुधवारची दुपार थोडा थांबून स्वतःकडे पाहण्याची आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याची आठवण करून देते। आयुष्यातील प्रत्येक छोटं पाऊल ही मोठ्या यशाकडे घेऊन जात असतं। श्रुतनो, दुपारच्या या शांततेत मनाला नवी ऊर्जा मिळते आणि सकारात्मक विचारांनी दिवस अधिक सुंदर बनतो। अँड या क्षणी या कार्यक्रमात तुमचा दिवस अजून छान अजून सुंदर आम्ही बनवत आहोत काही शवण्या मराठी गाण्यांसोबत। तेव्हा या क्षणी ऐकूया टाइमपास या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या। अँड तुमचा हा वेन्सडे आफ्टरनून अजून सुंदर बनवा। इन द वॉइस ऑफ स्वप्नील बंदोदकर अँड केटकी माटेगावकर।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो, बुधवारचे ही दुपार आता हळूहळू संध्याकाळकडे वळत आहे। श्रोतनो, ऑफिसची वेळ संपत आली आहे, काही ऑफिसची ऑफिस संपलेली आहे आणि श्रोतनो या क्षणी सगळ्यांची एकच धरपड चालू आहे, ती म्हणजे लवकर घरी पोहोचण्याची। अँड श्रोतनो, रस्त्यावरची वाढती ट्रॅफिक, बस पकडण्याची घाई, पण या सगळ्यात गडबडीत ही मन मात्र घराच्या उबेकडे धावत असतं। दिवसभराच्या कामानंतर आपल्या माणसांना भेटण्याची ओढच काही वेगळी असते। तेव्हा श्रोतनो, ट्रॅफिकमध्ये अडकला असाल तरी शांत रहा, सुरक्षित प्रवास करा आणि या प्रवासात आमची गाणी तुमच्यासोबत आहेत। तेव्हा या क्षणी एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक, सुमित नाईक अँड उज्ज्वला अबकर यांच्या आवाजात। ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। शिरीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर अँड स्वरतरंग कार्यक्रमात। मी परत एकदा तुमचे स्वागत करतो। 4:40 झाले आहेत, काही 20 मिनिटे राहिले आहेत, तेव्हा शेवटपर्यंत आमची साथ देत राहा। एन्जॉय द लास्ट 20 मिनिट्स श्रोत्यांनो आमच्यासोबत। तुमचा हा वेन्सडे आफ्टरनून स्ट्रेस फ्री बनवा आमच्यासोबत, ट्रॅफिकची स्ट्रेस दूर करा आमच्यासोबत। एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक अभिजित सावंत अँड विश्वजा जाधव यांच्या आवाजात। ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या।

घेऊन जात आहे तेव्हा ट्युनिंग करा शेवटपर्यंत अँड आमच्यासोबत या श्रवणीय गाण्यांचा आस्वाद घ्या. या क्षणी ऐकूया रोहित राऊत अँड सोनाली सोनावणे यांच्या आवाजात सुंदर आहे गाणं, तेव्हा याचा आस्वाद घ्या.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिक मंडळी हो, नमस्कार। AM2 वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन AM2। म्हणजे हो, हा कार्यक्रम विशेषतः विठ्ठलमय असणार आहे, कारण आज एकादशी आहे। तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा। आणि या कार्यक्रमाची आरंभी आम्ही वाजवणार आहोत विशेषतः पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल शंकर महादेवन यांचे सुमधुर आवाजात।

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही, ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. विशेष कार्यक्रम आहे आज, कारण आज एकादशी आहे. तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. आदर शिंदे यांच्या समुद्र आवाजात ऐकूया विठ्ठलाचा नावाचा.

रसिक मनू या कार्यक्रमाची सांगता विशाल ददलानी आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात होणार आहे. नक्कीच विठ्ठला विठ्ठला आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.